0: మీరు దరఖాస్తు చేసుకోవాలి. వివరాలకు టోల్ ఫ్రీ నంబర్ 1950 కు కాల్ చేయండి. జారీ చేయవారు ప్రధాన ఎన్నికల అధికారి తెలంగాణ.
1: తక్కువ కాలంలో ఎక్కువ లాభాలు జస్ట్ ఒక్క క్లిక్ లోనైనా. వా,
2: చిక్కుకున్నాడు.
3: తెలియని లింక్స్ ని క్లిక్ చేయకండి. ఆర్బీఐ అంటోంది,
4: తెలివిగా ఆలోచించండి, అప్రమత్తంగా ఉండండి.
5: హే ఆకాశవాణి సర్, హైదరాబాద్ కేంద్ర హే. मध्यम लहरी 406.5 मीटर 738 किलोहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर प्रसारित करीत आहोत आजचा आपला मराठी कार्यक्रम निशिगंध. सर्व रसिक श्रोत्यांना मेघना डहूचा सप्रेम नमस्कार. श्रोते हो, लहान मुलांसाठी पर्यावरणपूरक कार्यशाळा म्हणजे अशी एक विशेष कार्यशाळा जिथे मुलांना खेळत खेळत आणि विविध कृतींच्या माध्यमातून पर्यावरणाचं महत्व शिकवलं जातं. कार्यशाळेचा मुख्य उद्देश मुलांमध्ये लहानपणापासूनच निसर्गाबद्दल प्रेम, काळजी आणि पर्यावरणाचं रक्षण करण्याची सवय निर्माण करणं हाच असतो. तर श्रोते हो, आजच्या निशिगंध मराठी कार्यक्रमात याच विषयाच्या अनुषंगानं प्रसारित करीत आहोत बालगोपालांसाठी पर्यावरणपूरक कार्यशाळा या विषयावर नीलिमा आगाशे यांची मेघना ढबू यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात. तर मग श्रोते हो, नमस्कार. आज आकाशवाणी हैदराबाद स्टुडिओत नीलिमा आगाशे यांना बाल गोपालांसाठी पर्यावरणपूरक कार्यशाळा या विषयावर बोलण्यासाठी आमंत्रित केले. नीलिमा आगाशे ह्या गेल्या अनेक वर्षापासून लहान मुलांकरता आर्ट आणि क्राफ्ट या संदर्भात वेगवेगळी वर्कशॉप घेत असतात. नीलिमा मॅडम नमस्कार, आकाशवाणी हैदराबाद स्टुडिओत आपलं मनापासून स्वागत.
6: नमस्कार ताई.
5: नीलिमा आगाशे मॅडम, आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे बाल गोपालांसाठी पर्यावरणपूरक कार्यशाळा. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की कार्यशाळा या शब्दाचा नेमका अर्थ काय?
6: ताई, जसं आपण म्हणतो की शाळा हे एक शिक्षणाचं मंदिर आहे, तिथे ज्ञानदान होत असतं, त्यामुळे त्यातूनच कृती कौशल्य शिकवणारा असा जो एक छोटं सत्र घेण्यात येतं त्याला कार्यशाळा असं म्हणण्यात येतं. आणि ही जी कार्यशाळा असते ही एखादं कला किंवा एखादं तंत्रज्ञान किंवा एखादी भाषा किंवा अजूनही तुम्ही इतर काही नवीन वस्तू असेल किंवा ती कशी वापरायची, अगदी इथपर्यंत या कार्यशाळा वेगवेगळ्या पद्धतीने घेतल्या जातात. आणि याचं कोविड नंतर जरा स्वरूप बदललंय की एक तर ऑनलाईन पण सुरू झाल्या कार्यशाळा. इतके दिवस आम्ही ऑफलाईन म्हणजे प्रत्यक्ष त्या ठिकाणी किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणी जाऊन घेत होतो, पण आता कोविड नंतर आम्ही ऑनलाईन गुगल वगैरेच्या माध्यमातूनही या घ्यायला लागलोय. एक वेगळा प्रकार यात भर पडलेली आहे असं म्हणता येईल.
5: लहान मुलांसाठी कार्यशाळा घेण्याचा विचार आपल्या मनात कसा आला?
6: त्याची सुरुवात म्हणजे मी असं म्हणेन की माझी स्वतःची मुलगी लहान होती आणि तिच्याकरता काहीतरी करावं, कारण शनिवार रविवार तिला शाळेला सुट्टी असायची. आणि मग मला खूप हे व्हायचं की हिला चांगलं काहीतरी आपण शिकवायला पाहिजे. आणि माझ्या ज्या इतर मैत्रिणी होत्या त्या सगळ्यांची हीच व्यथा होती. आणि मग त्यातून माझ्यातला कलाकार जागा झाला आणि मी या कार्यशाळांकडे वळले. आता या कार्यशाळेची सुरुवात खरी तर माझी दिवाळीच्या किल्ल्यापासून झाली. ती लहान होती, 25 वर्षापूर्वी ची गोष्ट मी सांगते हैदराबाद मध्ये आल्यानंतर. आणि तेव्हा आम्हाला पहिला प्रश्न की मला असं वाटलं की तिला इथे आपण मातीचा किल्ला दाखवावा करून. आता पहिला प्रश्न आला की ही माती मला मिळणार कुठे, कारण कुंड्यांमधली माती काही तेवढी हे नसते. आणि मग असं शोधता शोधता मला कुंभाराकडे ही माती मिळाली आणि आम्ही दिवाळीचं पहिलं वर्कशॉप घेतलं. आणि मला अजूनही आठवतंय की इथे इतका त्याला प्रतिसाद मिळाला की आम्ही म्हणजे माझ्या ज्या मैत्रिणी मला मदतीला म्हणून आल्या होत्या त्या देखील मला कमी पडल्या, इतका वर्कशॉपला उदंड प्रतिसाद होता.
5: कार्यशाळा घेण्याचा मुख्य उद्देश काय याबद्दल तुम्ही सांगाल.
6: ताई, जसं मी मगाशी म्हटलं की मोबाईल तेव्हा नव्हते फारसे त्याचा वापर, त्यामुळे सुदैवाने माझ्या मुलीच्या हातात मोबाईल आणि मला तो सोडवावा असं काही आली नाही वेळ. पण टीव्ही होता, त्यामुळे मला तिच्या त्या टीव्हीच्या ह्याच्यातून तिला सोडवायची तर एक इच्छा खूप होती. मुख्य वैशिष्ट्य कार्यशाळेचं की एक तुम्ही छोट्याशा वेळेत एक छान काहीतरी मुलांकडून प्रॉडक्टिव्ह एक चांगली गोष्ट तयार करून घेऊ शकतो. त्यामुळे मग आता मुलांना सुट्टी रविवारी, त्यामुळे रविवार हा माझ्या कार्यशाळेचा दिवस ठरला. आणि सुदैवाने माझ्या घरी तेवढी जागाही होती आणि घरच्यांचा माझा सपोर्टही होता, त्यामुळे या कार्यशाळा सुरू झाल्या. या कार्यशाळांमध्ये जसे आपण सण येत जातात या सणांना अनुषंगाने मी वेगवेगळ्या कार्यशाळा घेते. समजा एखादा सण नसेल तर मग त्या ह्याच्यात आजकाल शाळांमध्ये खूप हा डे सेलिब्रेशन तो डे सेलिब्रेशन आणि मग बिचारे पालकांची

0: खूप पळापळ होते, त्यांना आयत्या वेळेला इकडे धावा तिकडे धावा, मुलाकरता हे आणून द्या. आणि मग ते रेडीमेड घेऊन मुलं शाळेत दाखवतात ते मला कुठेतरी पटत नव्हतं की मुलांनी स्वतः करावं, स्वनिर्मितीचा आनंद त्यांनी मिळवावा ही माझी त्याच्या मागची इच्छा होती. आणि अगदी गणपती बनवण्यापासून ते ख्रिसमस ट्री बनवण्यापर्यंत आणि तो देखील कुठे भाज्यांचा किंवा इथपर्यंत वेगवेगळ्या ह्याने मी कार्यशाळा घेत आली.
1: नीलिमा मॅडम, लहान वयात बालगोपालांना पर्यावरणाचं महत्व समजण्यासाठी आपण आपल्या कार्यशाळेचा कसा उपयोग करून घेतात? म्हणजे अपेक्षित असं आहे की तुम्ही कार्यशाळेमध्ये पर्यावरणाला पूरक असं काय शिकवतात?
0: याचं आता मी असं उत्तर देईन की आपण म्हणतो लहानपणापासून संस्कार मुलांवरती व्हायला हवेत, तसंच माझ्याही आई वडिलांनी किंवा माझी शाळा जी होती त्यात आम्हाला हे संस्कार दिले गेले की आपलं पर्यावरण महत्वाचं आहे आणि तोच वारसा मला पुढे न्यायचा होता. त्यामुळे मी माझ्या कार्यशाळा ज्या ठरवत होते त्याचा माझा भर याकडे जास्त होता की पर्यावरणाचं त्याच्यातून कसं रक्षण होईल. त्यामुळे मी तो माझा उद्देश मुख्य ठेवत होते की आज जे पर्यावरणाला आपण काय चांगलं आहे पर्यावरणाकरता आणि काय घातक आहे तर त्या गोष्टी तुम्ही करू नका हे मला. पण तेही वेगळ्या पद्धतीने शिकवायचं होतं की हसत खेळत असं आपण मुलांना काही बसवून शिकवायला गेलो तर ते त्यांना आवडत नाही किंवा तेच घरी पालक सांगत असतात तर मग तर कुणी वर्कशॉपला येणार नाही. त्यामुळे त्यांना मला हसत खेळत त्यांच्या कलाकलाने शिकवावं लागलं.
1: म्हणजे मुलांना मनोरंजनाच्या सोबतीने घेऊन तुम्ही कार्यशाळा चालवतात आणि मूर्ती वगैरे कशा घडवायच्या ते शिकवतात. तर माझा हा एक प्रश्न आहे की मूर्ती घडवताना त्याला आपण रंग लावतो किंवा काहीतरी सजावट करत असतो तर त्या संदर्भात तुम्ही आपल्या कार्यशाळा बालगोपालांना काय शिकवतात किंवा पर्यावरण पूरक की आपण निसर्गाचं लेणं निसर्गाचं देणं आणि निसर्गालाच अर्पण करणं असा जो हा एक संदेश आहे तर तुम्ही मुलांना कार्यशाळेत त्या पद्धतीने कसं सांगता?
0: काही तुम्ही म्हणालात तसं अगदी बरोबर आहे. आणि याचं तर मी उदाहरण देईन की गणेश उत्सव, हा गणेश उत्सव म्हणजे आपण त्या निसर्गाच्या ह्याच्यातून पर्यावरणाच्या ह्याच्यातून तयार करणं. मग आता आजकाल तुम्ही बघा बाजारात सगळीकडे प्लास्टर ऑफ पॅरिस आणि या मूर्त्या बनवल्या, दिसायला खूप सुंदर दिसतात या मूर्ती, पण या मूर्ती आपल्या पर्यावरणाला किती त्रास देत आहेत किंवा किती त्याची हानी करतायत याच्याकडे देखील आपण लक्ष द्यायला हवं. आणि मुलांचं हे वय समजण्याचं नाहीये, जेव्हा आपण त्यांना दाखवतो एखादी कृती करतो नेहमी मुलंही मोठ्यांचं अनुकरण करत असतात. त्यामुळे आपणच जर का प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती न आणता घरी शाडू माती किंवा अगदी तुम्ही माती चिकण माती वगैरे अशी जरी आणली तरी त्याच्यापासून सुंदर मूर्ती तयार करता येते. आणि या मूर्ती करता तुम्ही मुलांबरोबर सोबत बसाल. मी तर असंही म्हणेन की पालकांनी मुलांना थोडीशी आधी कणिक देऊन त्याचा गणपती बनवायला शिकवावा. आणि मी तर म्हणेन बाल गणेश हा नेहमी मुलांचा एक अगदी आवडता हे
1: असतो.
0: मुलांना जेव्हा तुम्ही माती किंवा काही दिलं तर पहिले ते गणपती बनवायला जातात, म्हणजे त्यांनाही तो आपल्या खूप जवळचा वाटतो. आणि माझी अशी हे आहे की पालकांनी देखील त्यांच्या याचं कौतुक करत तशीच मूर्ती बसवण्याची घरात आणि त्याची विधिवत पूजा करावी. कारण आपल्या पुराणात किंवा शास्त्रात कुठेही असं म्हटलेलं नाहीये की मूर्ती अशीच हवी आणि मूर्ती तुम्ही त्याच्या भोवती पण अशी आरास करा असं कुठेही नाहीये. जेव्हा पुराणात शंकराचार्यांनी मानस पूजा म्हणून हा एक खूप सुंदर हे सांगितलंय, तुम्ही मनापासून जी काय करतात ते सगळं देवाला पोचतं. त्यामुळे माझी अशी हे की या ह्याच्यात तुम्ही गणपती उत्सव हा तर खूप अगदी एक पर्यावरण तुम्ही पूरक करावात. आता तुम्ही जसं म्हणालात तसं या गणपतीला आपण रंग पण देऊ शकतो आणि ते रंग आपण नैसर्गिक पण घरी त्याला देऊ शकतो. आता तुम्ही बघत असाल तर घरी आपल्या हळद असते, हळदीपासून पिवळा रंग किंवा गंध गुलाल हे असतात, याच्यापासून गुलाबी रंग किंवा गंधाचा एक वेगळा केशरी सुंदर रंग असतो किंवा कुंकवाचा रंग आहे. किंवा तुम्ही आपली मेंदी वाटून किंवा बीट उकळून बीटाचा पण तुम्ही रंग वापरू शकता त्याच्यात. असे तुम्ही विविध रंग ज्याला आपण नैसर्गिक रंग म्हणतो ते वापरू शकतो. आपण जसं मूर्तीबद्दल आता बोलत होतो की शाडू माती किंवा ह्याच्यापासून मातीपासून बनवता येते किंवा तुम्ही कागदाचा लगदा पाण्यात भिजवून आणि मग त्याच्यात थोडासा डिंक किंवा फेविकॉल वापरून तुम्ही ते मिक्सर किंवा असं जर का बारीक करून घेतलं तर त्याच्यापासून देखील एक सुंदर गणपतीची मूर्ती होते. साच्यामध्ये ही मूर्ती घालून ती मूर्ती तुम्हाला बनवता येते लहान मुलांना. आणि याला रंग द्यायचं जर असेल आणि त्यातही तुम्हाला नैसर्गिक रंग वापरायचे असतील तर आजकाल मार्केटमध्ये देखील असे नैसर्गिक रंग मिळतात. पण तुम्हाला जर घरी करून बघायची इच्छा असेल तर त्याचंही एक वर्कशॉप किंवा कार्यशाळा घेतली गेली आहे. आणि मग त्याच्यात तुम्ही हळदीपासून रंग, नंतर भाज्यांपासून रंग, पालक आपण जर उकळला तर त्याच्यापासून आपल्याला सुंदर हिरवा रंग मिळतो किंवा बीट उकळलं तर बीटापासून लाल.

0: तसंच झेंडूची फुलं आहेत
1: हो
0: त्याच्यात देखील तुम्ही हे करून हे असे रंग देखील तुम्ही वापरू शकता.
1: बालगोपालांसाठी पर्यावरणपूरक कार्यशाळा या विषयावर नीलिमा आगाशे, माझा यापुढचा प्रश्न असा आहे की डिजिटल युगात मुलांना निसर्गाच्या जवळ आणण्यासाठी तुम्ही काय वेगळे प्रयत्न करता?
0: डिजिटल युगात आता सध्या आपण बघतोच आहे, लहान मुलांना कायम हातात मोबाईल हवा असतो आणि तुम्ही तो नाही दिला तर अगदी आपण बघतो त्यांचा राग अनावर होतो. याला कुठेतरी पालकांनी आळा घालायला हवा. आणि जेव्हा पालक काहीतरी छान घरात करायला बघतात तेव्हा त्यांच्या बरोबरीने मुलं तिथे बसतात आणि मदत करतात, आणि नक्की पालकांनी ही मदत घ्यावी. आणि म्हणून मला असं वाटायला लागलं की या कार्यशाळा अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या घ्याव्या. म्हणजे कधी मी कार्यशाळा मूर्ती तयार करण्याची घेतली, तर कधी ती रंगवण्याची घेतली, कधी त्याच्यात सजावट वेगवेगळ्या पद्धतीने कशा करता येईल ती घेतली. आता कधी कधी काय होतं की ही डिजिटल ह्याच्यात ही मुलं इतकी हे होऊन जातात की त्यांना तुम्ही काय बोलताय किंवा इकडे देखील लक्ष नसतं. मग आता मला तुम्ही म्हणाल की गप्पा मारूनच, म्हणजे मी जेव्हा वर्कशॉपला घरी मुलं येतात तेव्हा आमच्या खूप गप्पाही चालू असतात एका बाजूला. म्हणजे असं नाही की मी आपलं त्यांना बसवलंय आणि हे करात असं कधीच नसतं. मग त्या मुलांना मी प्रश्न विचारते की तुम्ही गणपतीची तुम्ही नावं सांगा मला. मग ती मुलं नावं सांगतात. आणि मुलांच्या अंगात जितकी कौशल्य असेल किंवा त्यांचं जी विचार करण्याची शक्ती आहे ती इतकी आहे की आपण विचार करू शकत नाही. म्हणजे मी मला आठवतंय हे वर्कशॉप जेव्हा घ्यायला एक दोन शाळांमध्ये देखील मागे गेले होते तर तेव्हा गणपती कसा करायचा ते झालं माझं शिकवून, पण त्याच्यानंतर जो सजावटीचा भाग होता त्या मुलांच्या दप्तरातून इतक्या गोष्टी बाहेर पडत होत्या सजावटीला की कुणी सीडीवरती चंद्र तयार केला कापून आणि मग त्याच्यावरती मूर्ती अशी हे केली. मुलांनी आरसे लावले, काही मुलांनी टिकल्याही लावल्या, आणि एका मुलाने तर मलाही कौतुक वाटलं त्या मुलाचं, त्याच्याकडे माहित नाही छोटासा एलईडी लाईट होता त्याने तो बरोबर त्याच्यातून काढून मला म्हणाला मॅडम माझा गणपती बघा कसा लाइटिंग करतोय. अरे म्हटलं वा वा फार सुंदर.
1: म्हणजे आकलन शक्ती खूप असते लहान मुलांमध्ये. आणि तुम्ही म्हणालात की शिकवता शिकवता तुम्ही गप्पा मारतात, तर या गप्पांमधून त्यांना अवांतर एक छान अभ्यासही तुम्ही देऊ करतात आणि ते मुलं पण ती आत्मसात करतायत की शिकवता शिकवता गप्पा मारणे मुलांशी. मुलांना त्यामुळे कंटाळवाणं वाटत नाही. खूप छान संदेश दिलात मॅडम तुम्ही. निलिमा मॅडम, कार्यशाळा चालवताना तुमच्या समोर कोणती आव्हानं समोर होती?
0: कार्यशाळा चालवताना कधी कधी आव्हानं ही आधीच माहीत असतात, कधी कधी आव्हानं आयत्या वेळेला पण येतात, आता अचानकही येतात. कारण आता कधी म्हणजे मी आता गणपतीचं समजा वर्कशॉप घेणार असेल, कार्यशाळा घेणार असेल, आणि मुलं आधीपासून मला आकडा हा असा अगदी ठाम माहीत नसतो, आणि मला मुलांना असं की नाही आता माझ्याकडे काही नाहीये तर तुम्हाला मी आता नाही घेणार ही माझी वृत्ती नाही. हा या तुम्ही, मी घरी जे असेल त्याच्यातून तुम्हाला शिकवेन, पण शिकवेन नक्की. मला आवडतं एक शिकवणं, एक माझी आवड आहे. आणि मग त्या ह्याच्यातून मी बघितलं की कधी कधी मुलांना जेव्हा आपण एखादी स्टेप सांगतो की आता गणपती करताना आता पहिल्यांदा आपल्याला असा गोळा ठेवायचा, आता कधी कधी काय होतं मुलं आपल्या मित्र काय करतायत ते बघतात आणि मग त्यांचा अट्टहास असतो की नाही मी पण आता हे असंच करणार. किंवा रंगकाम करताना मी हे खूपदा बघितलंय, माझ्या मित्राने गणपतीच्या शेल्याचा रंग पिवळा केलाय तर मी पण पिवळाच करणार. इतकं त्यांचं चालतं की म्हणजे ती कुठेतरी मजाही वाटते की इतकं त्यांना ते आपण म्हणतो ना की मुलं शेअरिंग आणि हे कसं करतात तसं चालू असतं मजा मजा. आणि मी याकडे कटाक्षाने बघत असते की कधी ही कार्यशाळा त्यांना कंटाळवाणी न हो आणि त्यांनी पुढच्या कार्यशाळेची उत्सुकतेने वाट बघावी की कधी येणार ही कार्यशाळा.
1: त्यांनी स्वतःहून आलं पाहिजे, स्वतःहून येतात कार्यशाळेत आनंदाने.
0: मला त्यांचे पालक फोन करून विचारतात की यावेळची कार्यशाळा कशावर आहे आणि कधी घेणार आहात.
1: निलिमा मॅडम, पालकांनी आपल्या मुलांमध्ये पर्यावरण प्रेम सवयी रुजवण्यासाठी स्वतःच्या घरात काय संस्कार करायला हवेत?
0: मॅडम मगाशी आपण जसं म्हटलं की मुलं ही मोठ्यांचं अनुकरण करत असतात, तर मी तर म्हणेन पालकांनी तर अगदी लक्ष ठेवावं की तुमच्यावरती ती लहान मुलं लक्ष ठेवून असतात. तुम्ही जेव्हा बाहेर जाता आई किंवा अजून आजी असेल त्यांना अगदी माझी विनंती आहे की तुमच्या पर्समध्ये एक छोटी कापडी पिशवी ही हवी. बाहेर जाताना तुम्ही प्लास्टिकची पिशवी घरात आणताच कामा नये. हे एक तुम्ही जसं पाळाल तसंच एक अजून म्हणजे पाण्याची बाटली, आता तुम्ही मेटलची एक बाटली जवळ ठेवली तर तुम्हाला प्लास्टिकच्या बाटल्या बाहेरच्या वापराव्याच लागणार नाही. आणि मुलं सगळं हेच आपलं बघत असतात. तसंच तुम्ही जेव्हा आता आपल्याकडे देखील खूप ठिकाणी महानगरपालिका यांनी आपल्याला अनेक

0: एकदा आव्हान करून आपल्याला ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा सांगितला आहे करायला. आता मी तर म्हणेन या गणपती उत्सवात तर अगदी तुम्ही घरी हा प्रयोग करा. जेव्हा आपण गणपतीची तयारी करतो मॅडम, तेव्हा मी तर म्हणेन एक छोटी नवीन कुंडी पण विकत आणा
1: हो
0: आणि रोज होणारं गणपतीचं निर्माल्य
1: निर्माल्य
0: त्याच्यात
1: त्याच्यात.
0: तुम्ही करत कंपोस्ट खत खूप
1: हो
0: सुंदर तयार होईल तुमचं. आणि त्याच्यात तुम्ही एक छान झाड मुलांच्याच हातून लावून घ्या. म्हणजे त्यांना आपण दोन्ही शिकवतोय की ओल्या कचऱ्यापासून तुम्ही कसं सुंदर करू शकता आणि या निसर्गाचं पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी एक नवीन झाड त्याच्यात तुम्ही त्यांच्या हाताने लावा की मग बघा ते दर रोज त्याला पाणी कसं घालतील आणि त्याची होणारी वाढ देखील ते किती उत्साहात रोज बघत राहतील.
1: सण उत्सव आपण साजरे करताना पर्यावरणाचा विचार करून प्रदूषण टाळण्यासाठी आपण काय करायला हवं?
0: आता आपण उदाहरण जसं आपण आता गणपती उत्सव जवळ येतोय त्यामुळे त्याच्याबद्दलच बोलूयात. तर गणपती उत्सवात आपण बघतो की सगळीकडे एकतर प्रसादाच्या प्लेट्स खाऊन टाकलेले असतात, त्या थर्माकोलच्या असतात, प्लॅस्टिकचे ग्लास पडलेले असतात आणि सकाळी आपण बाहेर पडताना ते कसं टाळता येईल ते ढीग असं आपण चालतो. पण तेच हे करण्याऐवजी जर तुम्ही ते कमी कसं होईल याकडे जर कटाक्षाने लक्ष दिलं आणि ते घरापासूनच तुम्हाला द्यावं लागणार आहे त्यामुळे ते एक तुम्हाला करता येईल. तसंच जेव्हा तुम्ही मुलांना ही गोष्ट एखाद्या चांगल्या पद्धतीने गोष्टींमधून, आजकाल मुलं देखील खूप सगळं ज्ञान मिळवतच असतात, पण जेव्हा तुम्ही अशा एखाद्या वर्कशॉपला त्यांना पाठवता आणि तिथे जेव्हा माहितीची देवाणघेवाण होते तेव्हा त्यांच्याही नकळत कळत त्यांच्यावरही हे संस्कार बिंबतात की हो आपल्याला आपला गणपती सजवताना थर्माकोल वापरायचा नाहीये, प्लॅस्टिकची फुलं वापरायची नाही. मग आता ह्याच्याकरता मी अनेकदा कार्यशाळा गणपतीचा आपण जेव्हा हार करतो तर आपल्या समईच्या वातींपासून मी फुलं बनवून ते शिकवले मुलांना की त्यामुळे तुम्ही प्लॅस्टिकचे हार आणू नका. किंवा गणपतीला जेव्हा आपण फुलं पत्री वाहतो तेव्हा तिथे कुठेही प्लॅस्टिकची किंवा थर्माकोलची आरास करू नका किंवा सजावट करू नका. त्याऐवजी तुमच्या घरी कापड असतं त्या कापडाची सुंदर फुलं तुम्ही करू शकता. किंवा अगदी कागदाचे स्ट्रॉ बनवता येतात आणि ते इतके भक्कम होतात की त्या स्ट्रॉ पासून मी एका वर्षी मुलांना पगड्या शिकवल्या होत्या आणि त्या कलर करायला. त्यामुळे त्यावर्षी माझ्याकडे जेवढी मुलं आली होती वर्कशॉपला त्यांच्या घरचे गणपती त्या दिवशी पगडी पुणेरी पगडीने रंगले होते आणि त्यांना खूप आनंद झाला की त्यांनी मला फोटो पाठवले होते. आपण मगाशी जसं म्हणत होतो की बाहेर पडताना आपण पिशवी हवी आणि बाटली हवी, तसंच तुम्हाला अजून एक म्हणजे की जेव्हा तुम्ही घरी गणपती बसवता तेव्हा तुम्ही आजकाल बाजारात खूप सुंदर सुंदर सोलरवर चालणारे निरांजन समई किंवा अजून दिव्याचे खूप प्रकार आलेत, पाण्यावर चालणाऱ्या समया आल्यात, पणत्या आल्यात, तर तुम्ही याचा नक्की जरूर वापर करा घरी. म्हणजे मग मुलांना सौर ऊर्जा काय आहे ते कळेल. आपले माननीय पंतप्रधान या सौर ऊर्जेचा इतका पुरस्कार करतात पण याची जी छोटीशी सुरुवात म्हणता येईल ना ती आपण घरात करू की त्यामुळे त्यांना इलेक्ट्रिसिटी कशी वाचवायची किंवा आपल्याला सोलार म्हणजे सौर ऊर्जा तिचा कसा वापर करून आपला गणपती सुंदर प्रकाशमान करता येईल हे पण त्याच्यातून कळेल असं मला वाटतं. आणि अजून एक म्हणजे जेव्हा या मुलांना एकूण आपण म्हणतो की बाकी सगळीकडे जेव्हा डीजे चालू असतात, जोर जोरात म्युझिक चालू असतात, कित्येक जणांना या गोष्टीचा त्रास होत, तर त्याच्याच एक अनुषंगाने मी मुलांना सुचवलं आणि त्या मुलांनाही ते आवडलं की घरात आपल्या झांजा असतात, चिपळ्या घंटी असते, तुम्ही नक्की गणपतीत तरी या गोष्टी बाहेर काढा, मुलांना झांजा वाजवायला शिकवा. एक तो जो आपण म्हणतो ना लहान मुलांना त्या एक नाद किंवा तो कसा ठेका धरायचा, आपण आरती नुसती पटपट पटपट म्हणतो पण तेच तुम्ही हळूहळू त्यांना झांजांच्या तालावरती शिकवलं. पण असं तुम्ही अवश्य करा. आणि जर तुमच्या इथे सोसायटीमध्ये जर मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव असेल तर तिथल्या दादाताईंना ही लहान लहान मुलं जेव्हा सांगतील की दादाताई आपण जोर जोरात वाजवायचं नाही, आपण ढोल ताशा लेझिम हे सगळं वाजवायचं, तेव्हा नक्कीच बदल हा तिथपासून होईल.
1: खरं तर ध्वनी प्रदूषण हे आपण टाळलंच पाहिजे. तुम्ही मगाशी सांगितलं की घरातल्या घरात टाळ किंवा चिपळ्या किंवा झांजा, तर हे आपल्या संत परंपरेपासून आलेली वाद्य आहे, तर ती सुमधूर आवाजात आपल्याला ऐकायलाही खूप छान वाटतात आणि घरातलं वातावरण तसंच प्रसन्न असतं. निलिमा आगाशे मॅडम, कार्यक्रमाच्या शेवटी जाता जाता बालगोपालांसाठी पर्यावरणपूरक कार्यशाळा या विषयावर पर्यावरणपूरक कार्यशाळा का असावी यावर आपण श्रोत्यांना काय मोलाचा संदेश द्याल?
0: पर्यावरण मी तर म्हणेन ही फक्त एकाची कोणाची तरी संरक्षणाची जबाबदारी नाहीये. आपण सगळे नागरिक आपल्यावरती ही मुख्य जबाबदारी की आपल्या पर्यावरणाचं आपण रक्षण करायला हवं. आत्ताच आत्ता 2 दिवसापूर्वी आपण नेपाळमध्ये झालेला दुर्दैवी पुराचा प्रकार बघितला. असं होऊ नये पुढे जाऊन. आणि आपली जी आत्ताची जी छोटी पिढी आहे यांना पुढे जाऊन या अशा काही गोष्टींचं दुर्दैवाने सामना करून घेणार नाही याकरता आत्तापासूनच आपणही काळजी घ्यायला हवी. आणि या सगळ्या गोष्टी ज्या पर्यावरणाला घातक आहे, ज्या की आता अगदी अक्राळ विक्राळ रूप घेऊन आपल्या समोर येतात, आपण का गणपती घरी विसर्जन करायचा बकेटात किंवा ह्याच्यात? कारण जेव्हा तुम्ही हा गणपती बाहेर कुठे विसर्जित करता तेव्हा ते जर का प्लॅस्टर ऑफ पॅरिस असेल किंवा सिमेंट मिक्स केलेलं असेल तर नक्की त्यातल्या जलचरांना हा खूप त्रास होतो. ते आपण कुठे बघितलं असेल की समुद्रावरती देखील मासे मेलेले वगैरे आढळले त्या ह्याने. जे आपण प्लास्टिक विसर्जित करतो त्यात त्यांचे कासवांचे हे अडकलेले वगैरे असे अनेक प्रकार समोर येतात. मग आपणच आपल्या या ज्या निसर्गातले एक घटक आहेत त्यांना का त्रास द्यायचा असाही कुठेतरी प्रश्न वाटतो. आणि म्हणून माझा सगळ्यांना आग्रह की तुम्ही गणपतीची मूर्ती ही घरी बनवा, आपल्या हाताने मातीची बनवा, घरीच त्याचं बकेटमध्ये विसर्जन करा. आणि तुम्ही जे गणपतीला आरास कराल तीच आरास तुमची अशी करा की ज्याच्यात तुम्ही थर्माकोलही वापरला नसेल आणि प्लास्टिकही वापरलं नसेल. आणि तसंच पुढे जाऊन मी म्हणेन की त्याचं तुम्ही जेव्हा निर्माल्यापासून खत कराल तेव्हा सुंदर झाडं तयार झालेली असतील असं मला वाटतं. आणि हेच या आपल्या गणपती उत्सवात, कारण मला असं वाटतं की लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव हा ज्या एका वेगळ्या उद्देशाने केला होता सुरू, त्याचा आज कुठेतरी वेगळा उद्देश झाला आहे. तर तो तसा न राहता आपणही तो सुंदर गणपती उत्सव साजरा करावा असं मला वाटतं. मला जाताना हेच सांगावंसं वाटेल, बाप्पा आमचा मातीचा छान सुंदर हसऱ्या चेहऱ्याचा, नको प्लास्टिक नको थर्माकोल सजावटीला, कागद कापड पाने फुले पुरे आमच्या बाप्पाला, नको कर्ण कर्कश डीजे आणि स्पीकर, करू आरती झांजा चिपळ्यांच्या तालावर, वाचवूया जलचर आणि वृक्षांना, हेच भान ठेवू सण साजरे करताना.
1: निलिमा आगाशे मॅडम, अगदी कार्यक्रमाच्या सरत्या शेवटी तुम्ही खूप छान 4 ओळी कवितेच्या वाचल्यात. तुम्ही खूप छान संदेश दिलात की घरातल्या घरातच आपण आपल्या गणपतीचं विसर्जन केलं पाहिजे आणि निर्मितीतून निर्मिती आणि परत निर्मितीतून निर्मिती हा जो प्रत्यक्ष अनुभव आपण घेणार आहोत किंवा घेऊ तर तो मिळणारा आनंद हा कोणाला सांगता येणार नाही की ते एक वेगळंच आपल्याला फील होतं की आपण किती छान घरच्या घरी निर्माल्य आपण त्याचं कंपोस्ट खत केलं, परत त्याच्यापासून झाड लावलं, त्याच्यापासून एक झाड उगवलं, तर हा जो आनंद आहे तर हा नैसर्गिक आनंद आपण म्हणूया. श्रोते हो, थोडक्यात सांगायचं तर मुलांना निसर्गाचा आदर करायला शिकवणारी आणि त्यांना एक जबाबदार नागरिक बनवणारी ही एक आनंददायी कार्यशाळा असते. आजच्या या मुलाखतीतून आपल्याला हाच संदेश निलिमा आगाशे यांनी दिलेला आहे. निलिमा आगाशे मॅडम, बालगोपालांसाठी पर्यावरणपूरक कार्यशाळा याविषयी आपण खूप सविस्तर आणि छान माहिती दिली, वेळात वेळ काढून हैदराबाद आकाशवाणी स्टुडिओत आलात, त्याबद्दल मी आपले आकाशवाणीतर्फे खूप खूप आभार मानते. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आताच आपण बालगोपालांसाठी पर्यावरणपूरक कार्यशाळा या विषयावर निलिमा आगाशे यांची मेघना ढबू यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली.

0: आणि श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला मराठी कार्यक्रम निशिगंध समाप्त होत आहे. पुन्हा भेट आहे येत्या आठवड्यात सोमवारी दुपारी 2:30 आपल्या निशिगंध मराठी कार्यक्रमात याच मीटर्सवर. तोपर्यंत मेघनाचा नमस्कार.
1: మరాఠీ కార్యక్రమం ఆకాశవాణి హైదరాబాద్ కేంద్రం నుంచి వెలువడింది.